धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा

pani mama pani tapasani pamare sao re re tare tane pani sare mamare sare ma pani sa pani sa ma pani sa sare ma pani sa ni pamare sao re re tane sare ni sa ni re re re tare tane sare sa mamare sare ma pare pamare sao मारे मारे सारे मारे मारे पावा पावा पावा मारे सारे मापानी पावा पानी का पासानी मापानी पावा पानी मापानी पावा मारे सारे।